भी छोटे पमयंग यकयो हे क्यों नम्या तालावा हे ये ये हे ये या हे या हे या हे या को निनम नवत क्या ओवे यो ओवा कै कन्मो कै क्वेश्चाओ यंगा करो हनप नय हे नौ यंगा सन अपय हो अप्रता को अकते तेका को पवा कै पचे चेता अम चेवे पिछोते Well, my young.